0: गोविंद हरे,
1: नटवर मुरलीधर गोविंद हरे,
0: नटवर मुरलीधर गोविंद हरे,
1: ओ भजो गोविंद हरे, भजो गोविंद हरे,
0: भजो गोविंद हरे, भजो गोविंद